सवतामाळी नरारी सोनार जनाबाई मीराबाई संसुकूबाई चोकामेळा सजन कसाई निवर्ती ज्ञानदेव सो पाण मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम कबीर कमाळ रोजा चांबार नरहारी सोनार गाडगे बाबा कैकाडी बाबा सुदगुरु स्वामी नामानंद बाबा नामदेव कीर्तन करी पुढे नाचरे पांडुरंग हरी नाचता नाचता गळाला पितांबर कबीर म्हणे देवा पितांबरावर मुनेर मुके मायरो बोल छ अरे तू सांभळो गो तू तारो कल्याण वेजाय थोर संताचा महिमा थोर संताचा महिमा।

0: अबा तू केस अरे माटी रोज गीत गायो बाई कोनी गीत गायो बाहर तुको मन बुड़का बसारे अरे सामल कान भरन बाई कुछ को कहीं लागत
1: रोज खर्चा।

तो घर घर चोटी पकड़ फेरच। ये रे सारू काई करो रे भा, पानी रांग बांधल रे पाळ, मरे रांग जिंकल रे काळ, जगासी काळ खाए संत माता दिले पाए। अरे जगेन काळ खायवाळो छ, जायर छ नरधई जावाळ छ, ई रेवाळ छेनी रेवाळ छेनी, पण काई करो, चौऱ्याऐंशी स्वीकारो मारे गोपाल कृष्ण रो नाम। सत्य तू सत्य तू सत्य सत्य जो चारे वाळो छ, वो रे घगरा मारो भगवान, बाई राबो बाई राबो, राबो कोनी राब मेलो छ। करण केन मन काई केर छ।